más daño cuando me cargué, pele, con pela, con pela y más, ¿no? Hombre, y pirata, su cuchipian, churi, ya, pa, yo, ti, computer, quinta, and duque, to, pa, enchatan, ya, duche. Computer bikri gorne sikaune ani marmat gorne Nepal ke number 1 haru and sato education center ho niyo aur CPN ma ta computer paunu ka sathai computer sikaune rokei kotom bikri hale ma ghar ma bigryo ghar mai bank mai abhi school office dun sukai sang sastha ma bigryo tei aera pa banaune suvidha pani chha jhuse English language kakcha ko pani byabastha chha computer laptop printer photocopy machine intercom system inverter solar system aur inverter ko battery pani paincha क्यामेरा र भरपर दो इन्टरनेट पनि पो जोडिन्छ त हौ आमा म चाहिँ लागे राखे हौ तालनो बेताल महिडेर फेरि दुःख पाइएला नि झुसी हौ यो फोन नम्बर 0215547787 9420535541 हौ भयो हौ गुड भेरी गुड भेरी गुड